एक ओंकार सतगुरु प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप श्री मुखवाग पातशाह दसवीं छपै शंत वह प्रसाद चक्र चेह नर बरंजा तर पात नहन जेह रूप रंग रेख पे को कह न सकत के चल मूर्तन भाव प्रकाश संतोष कही जय। कोट इंद्र इंद्राण साय सहानगणी जय त्रिपवन महीप सुर नर सुर नित नित बंदरन कहत तब सर्व नाम कथय कवन करम नाम वर्णत समत भुजंग प्रयात छंद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग नूपे नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काय नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग धामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाय नमस्तंग टाय नमस्तंग नीले नमस्तंग अनादे नमस्तंग शेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग स्वेक नमस्तंग अनेक नमस्तंग पूते नमस्तंग जूपे नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निरपरमे नमस्तंग निरदेशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निरताते नमस्तंग निरकाते नमस्तंग निरतूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग सूके नमस्तंग निरतापे नमस्तंग थापे नमस्तंग दरमाने नमस्तंग धाने नमस्तंग आय नमस्तंग बाय नमस्तंग तरपर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गम्मे नमस्तस्तरमे नमस्तंग जलासरे नमस्तंग निरासरे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजबे नमस्तस्तजबे देसंग देसे नमस्तंग पेसे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वकूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तंग पेव नमस्तंग जन्मे नमस्तंग सुपनमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त्याले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमो सदबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरभाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग नंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसुखंग नमो सर्वपोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जुग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले जाचरी छंद वै प्रसाद रूप है नूप है जू है भू है लेख है पेख है नाम है काम है